ताजो तरका के चेंस के बारे ते दादा केती छग जपित माबजंग दे तंग छत माकवी ता कुनी से कोनु गन दमोवा क चिंची न आ छुग दोन न दामजब जेंगो ओता छलगा मायुंग आ दमो ग स थोंजे जक ओता ता ग छ यन जिम जक कुगोस छ माकवी थोना ता दिस यन होया छ ते दियो न ता वे यन ते अन छ नि छ ज छ माकव न छ लोंबा छ चरतंग ग त जो लोंबा त लोंजी लोंच छ त जगे ज ता हुंग न मंखम ने रोआ मिर ग त त मोसर मो जमसन छ रे ज न हुंग न न ट्रल ने चेंज यो रे ते दा दा दा ग ट्रोती ला का दा दा ग छुवा दा ग जो मंग सो न ता नो को न रे दा ग जो जज ग तंग सा ज यार का कोम छ छुवा खम छ थोंग मो आ दा दा ग तर चेंग गु दा दे ग तर चेंग गु थोंग न दे ये को दा शिर जे पा लोब जों छे रे Shirjika nyerka nye karu chenggu taga khazo sacha sangmai nu tabi nina ta khaga nye ga di jirpi zin nina kantar chang ta khaga chukha tongna nu kame ka. Chigachi na khaga chungri rika ta ta chasgu nara chata lili chinchak ta tonga gome dayo. Ta azo ta gome ka, te tanga ta tangsang jina ta ayarka waka ta tar chenggu. Ta daga chukha chenggu, ta daga chikgam nga zhiga, changlokku nga zhignu, changlokku chikga zhignu, ta ndirka ta daga khamsa thunggu, ta takshiga nyanka chenggu riya. Ta lo chong chong rika ga tangsang diga thongna anu anna maari, ma nu nu chari zina, chu lo chong chong anu tabka nu nu higo anu maari. Ta ka ka longtiwai kanga chakhi chiga jiju chiji zhignu, ta kage waka wakla shayi doari. Ta daga chitira ta lo yara samchi, zhibchi zho yara vachita zho.